0: सते राम राम जब लागी राय सत्य सते राम राम जब लागी राय सत्य सते राम राम जब लागी राय जय जब लागी राय जय जब लागी राय
1: रेडियो धादिङ 106 मेगाहर्ज